0: We are back here at Maple Civilian on 90.1 FM. KZSU Stanford joining me post-game is the phenomenal Logan Parks. Logan, you had a great game. Four big aces and also a couple of blocks and a couple of kills. You've been working on your serve?
1: Yes, we actually have been, yes.
0: And how do you feel about that serve working out and able to exert pressure on the opponents?
1: Yeah, I feel like just in those clutch times, it's just about taking my time and just putting in a good ball that's going to allow us to play our legit defense. So, yeah.
0: So you're in this amazing recruiting class with Spencer,
1: yes.
0: With Erica.
1: Yes.
0: But we also have a lot of young members on this new squad.
1: Yeah.
0: Are you learning from your first year experience and passing it on to the youngsters?
1: Yeah, totally. I mean, our youngsters they're killing it. I think it's been awesome to see them get in the gym and just work hard. But yeah, I think it's cool that we can kind of pass down what we've experienced last year and even in the winter and spring to these killers out here. Yeah.
0: And how is your chemistry working with Lizzie this season?
1: Yeah.
0: It's so crucial on those slide plays.
1: Yes, yeah. I mean, I can always count on her. She's just a go-to. It's amazing. So whenever I can get her the ball in any situation, I'm going to. And then we have great passers who can put us on the net and allow for that. So it's amazing, yeah.
0: And it's been it's been interesting with Ipar in and out of the rotation, but
1: yeah.
0: She had a great game today.
1: Yeah.
0: How are you finding her in terms of your chemistry with her?
1: Yeah, I think we just keep working throughout each game, each practice to find that. She's always has my back no matter what set I give her. So I can always count on her, and it's amazing. Her pass to swing is killer. She has that energy, so it's so fun to watch. So whenever I can give her the ball to get her a good kill, it's amazing.
0: Great game, Logan.
1: Thank you.
0: Thank you so much for joining us.
1: Thank you.
0: Really
1: thank
0: appreciate
1: you.
0: It. You were my player of the game today.
1: Thank you.
0: Real treat to have you here.
1: Thank you.
0: And hope to hear from you in the future.
1: Yes.
0: Thank you. And that was Logan Parks, player of the game today. Ridiculous numbers from her. 49 sets, 2 kills, 4 aces. And those aces were absolutely critical in terms of exerting pressure on Marquette and leading the Cardinal to these impressive rallies. Stanford did drop the third set 25-20. But for the most part, the sets that they won, the Cardinal won first set 25-20. Second set 25-18. Set 3, they dropped. But set 4, they came back strong. The Cardinal came back big with a score of 25-12, ultimately putting the hammer down on Stanford. Stanford putting the hammer down on the Marquette Golden Eagles. Lizzie Andrew, 14 kills, 393 hitting percentage. Ipar Kurt, 14 kills, 286 hitting percentage. Jordan Harvey, 250 hitting and 13 kills. And Julia Blashov came on big towards the end of the game and led all Cardinal with hitting percentage of 429 with 13 kills. But Logan had some great aces, exerting pressure constantly and earning some big rallies. Stanford closed out with a rally of 6-0. And 7 aces, and 4 of those belong to Logan Parks. Stanford hit 312 in that fourth set, limiting Marquette to -027. But very impressive players on the Marquette side. You have to give them credit. Really legit quality from Carson Tyler, who was really athletic, 12 kills. Emma Parks with 11. Tani Urich came on strong with 11 kills. And Molly Welge with 6. But very impressive defensive play as well by the twin sister of Tani Urich. It was Emmy Urich. 13 big digs for Marquette, keeping rallies alive under constant pressure by Stanford. So that said, we'll wrap it up here on 90.1 FM, KZSU Stanford. Stanford takes this tough matchup against Marquette, 3-1. Marquette is not a team to be trifled with. They swept University of South Florida on Saturday, 3-0. And this is a team that took 2 sets from Texas. So take it as you will. It's still an early season. These are tough opponents that the Stanford Cardinal have scheduled for themselves. But these tough opponents also do have to travel long distances all the way out here to the Bay Area to play against Stanford on its home court. But tough, quality opponents early in this season of volleyball. That said, Stanford does take it 3-1. And with that, we'll send it back to the station in just a few moments, but I will do some quick thank yous to the good folks at Stanford Athletics, particularly Sports Information Director Regina Verlinger. I also want to thank the lovely folks at Stanford Athletics Guest Services. They're the ones wearing red vests, red coats that we fondly call them here on the farm. They're just lovely people. Got to meet and know a lot of them here, and over the years, I trust them with my life now at every stadium that I go to here on the Stanford campus. Love to all of them. Beatrice up at the front entrance, and also, of course, David, who meets me over at the loading dock. Miss John Keating, he retired, but lots of good folks here on the farm to make sure all the fans are safe and get to their seats safely as the kids are all lining up to meet the star Stanford volleyball players, star-studded squad of Lizzie Andrew, Ipar Kurt, Jordan Harvey, Julia Blashov, Logan Parts, and Spencer Etzler with some huge digs this evening, 18 of them as well. So with that, we'll send it back to KZSU for more music and entertainment. I want to thank all the listeners for tuning in to furious hours of volleyball action here on the farm. And Stanford will be heading on the road for some really tough road trips against nationally ranked opponents. So let me see if I can find the schedule here for you. Some really tough teams that Stanford are playing in the next few weeks, including Penn State and Texas A&M. This is a big showdown. Wednesday, the 9th of September, Texas A&M and Kissimmee, Florida, the ESPN World of Sports Complex, and then heading over to Penn State to play in Philadelphia, then taking on Ohio University at State College. Lots of tough opponents here. And then traveling back to the West Coast, Arizona State on September 17th in San Luis Obispo, then taking on Santa Clara, then Cal Poly at the Mott Center in San Luis Obispo, then heading back out east for a really tough weekend. This is legitimately tough opponents. SMU on the road in Dallas, Texas, and Pitt at Pittsburgh. So Pitt, arguably one of the either number one or number two in the country, depending on who you ask. Nebraska is the other team that gets a lot of number one votes, but Pitt with Olivia Babcock, can't say enough about how good they are, and they are legit good. Then ultimately back home versus Virginia Tech and Virginia, and that will be in October, the 2nd and 3rd, and those will be the next women's volleyball broadcasts here at Maple Civilian. I'm going to try to get over to San Luis Obispo. Not sure if we can still do that on the 17th of September, but a lot of the tough non-conference matchups, we will not be able to travel to those. Very, very tough schedule for the Cardinal and for KZSU's broadcast, but we'll try to do our best, as best as we can, to get those games on the air. That said, thank you again for listening to 90.1 FM, KZSU Stanford, and especially to you who are listening. Feel free to give us a donation. Go to kzsu.stanford.edu. And click the donate link, and that's how you will find us. But that said, we'll send it back to KZSU now for more music entertainment. My name is Jack Wong. Thank you all for tuning in, and go Card.
2: आणि कसं काय तुम्ही करताय? प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि सातव्या महिन्यात बाळ झालं, 1.5 किलोचं बाळाला घेऊन तुम्ही तिथे राहू नका. तर मी म्हटलं, सर आमचा परिवार आहे, आमचं कुटुंब आहे, आमचे एक सेल्फ कमिटमेंट आहे, आमचे काही कामाचे इथिक्स प्रिन्सिपल आहेत की आम्ही आयुष्यभर मुलांना सोडून राहणार नाही, आयुष्यभर मुलांना सोडून खाणार नाही. आजही आमचं 100 लोकांचं कम्युनिटी किचन आहे, सगळेजण एकत्रच जेवतात, एकत्र राहतात, एकत्र खातात आणि मजा वाटते, प्रसाद वाटतो आम्हाला देवाचा. रोज आमच्याकडे लंगर चालतं, रोज आमच्याकडे नैवेद्यमचा असा मोठा भंडारा चालतो आणि मग ते मजा आम्हाला आनंद घेता येत त्याचा. आणि मग आम्ही राहायला लागलो सोबत. ज्या डॉक्टर कुलकर्णींचा ना आमचा फक्त मिसकॅरेज झालं म्हणून ओळख झाली, त्या डॉक्टर कुलकर्णींनी आम्हाला मदत करायचं ठरवलं. आणि सगळ्यात मोठा जो प्रश्न होता आमचा की आम्हाला जागा नव्हती, त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने आम्हाला 3 कोटी रुपयाची 2 एकर जागा आळंदीला दान केली. आणि आम्हाला इतकं इतकं भरून आलो आम्ही की म्हणलं 29व्या 28व्या 29व्या वर्षी आपण आयटीत नोकरी केली असती तर काय झालं असतं, 2 BHK फ्लॅट घेतला असतो, त्याचं लोन फेडत बसलो असतो, एखादी गाडी घेतली असती तिचं लोन फेडत बसलो असतो.
3: मन ते रीतच,
2: हा मन तर रीतच. बरं, याच्यात बी आपण आधी देवाला शिव्या देत होतो की आमचं मिसकॅरेज का झालं, पण देवाला काहीतरी करून घ्यायचं असतं आणि ऑटोमॅटिक तसे लोक तुमच्या निमित्ताने तुमच्या समोर येतात आणि ते जोडले जातात. जसं आजही आम्हाला असं वाटलं की आपण कोणीतरी गुगलमध्ये आपल्याला जोडलं जावं, तर गुगलच माझ्या समोर बसला आज. तर किती म्हणजे पॉवर आहे बघा, हे तुमच्या अंतर्मनातला जो आवाज असतो ना तो प्रत्येकानं ऐकणं फार गरजेचं.
3: बिलकुल. आणि अर्चना अगदी जगन माऊली म्हणतात, सगळ्यांचीच आई झाली.
2: यस यस यस.
3: तर हे स्नेहवन नेमकं कुठे, म्हणजे
2: स्नेहवन हे पुण्यापासून आळंदी म्हणून संत ज्ञानेश्वरांचं मोठं समाधीस्थळ आहे. आळंदीच्या जवळच अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर एक कोयाळी म्हणून गाव आहे, स्नेहवन तिथे आहे. आळंदीच्या परिसरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये मागे डोंगर, पुढे नदी आणि अशा ठिकाणी त्या डॉक्टरांनी आम्हाला ती जागा दिलेली आहे.
3: अरे वा. आणि आधी म्हणजे तुम्ही ते 2 रूममध्ये सगळे होते आणि आता एवढी मोठी जागा, तर कशी आहे ती फॅसिलिटी? कारण मी तुमची वेबसाईट बघत होते आणि इट्स नॉट जस्ट अ स्कूल आणि फक्त एज्युकेशन, म्हणजे किती वेगळे वेगळे तिथे एक्सपेरिमेंट्स चालले आहेत. मग मी एकदा माशेळकर सरांचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यांना पण खूप अशी कळकळ वाटते ह्या सगळ्या गोष्टींची, आणि त्यांच्याबरोबर पण तुमचं काही कोलॅबोरेशन आहे.
2: मला सांगायला फार आनंद होतो.
3: हा,
2: पण कसं होतं माहितीये का की या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो.
3: हो,
2: आम्हाला जेव्हा जागा दिलेली होती ती जागा सगळी खाली होती, दगड धोंडे सगळे काटे काटेरी झाड आणि आजूबाजूला 2 किलोमीटर एकही घर नाही अशा ठिकाणी ती जागा होती. एवढी मोठी 2 एकर जागा पुण्यात शहरात तर मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही ती स्वीकारली होती. पण मग आता म्हटलं कसं करायचं, इथे तर रोड नाहीये, रस्ता नाहीये, पाणी नाहीये, लाईट नाहीये, काही नाहीये. तर मी म्हटलं समस्या आहेत ना, समस्या आहेत म्हणून तर शोध लागतात, समस्या आहे म्हणून प्रश्न निर्माण झाले तरच उत्तर सापडतात. त्यामुळे प्रश्न आपल्याला देवाना दिले तर उत्तर सापडायला दिले. तर आम्ही चॅलेंज स्वीकारलं आणि काम करायला सुरुवात केली. 2019ला आम्ही तिथे शिफ्ट झालो. अर्चनाला म्हटलं की तू किती लेकरांचा स्वयंपाक बनवशील, ती म्हणली तुम्ही जेवढे संभाळाल तेवढ्यांचा स्वयंपाक मी बनवेल. आणि 50 लेकरं तिथे झाली. 50 लेकरांचं खाणं पिणं राहणं सगळं चुलीवरती एकटीच करायची, आम्ही लाकडं जंगलातून आणायचे, सापं विंचू तिथे यायचे. आणि मग ज्या समस्या होत्या त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केलं. मग तिथे लाईट नव्हती, मग आम्ही ठरवलं की आपली स्वतःची लाईट आपण इथे जनरेट करायची. आणि तो महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आम्ही असा तयार केला की जो 100% रिन्युएबल एनर्जीवर चालतो. 70 किलोवॅटचा सोलार प्लांट तिथे आहे, ज्याच्यावरती सगळ्याला सगळं 0 लाईट बिल आमचं येतं आणि सगळ्याला सगळा 2 एकरचा कॅम्पस सोलारवर चालतो. मग आम्हाला तिथे दूध मिळायचं नाही. आम्ही ठरवलं की आपली स्वतःची गौशाळा आपण तिथे चालू करायची. आणि मग तिथे आम्ही 10 गायींची गौशाळा आता उभी केली. A2 मिल्क मुलांना खायला असतं, मुलं दूध काढतात, दुधाचं पनीर बनवतात, भाज्या बनवतात. त्यानंतर मग तिथे आम्ही जो गॅस मिळायचा नाही त्याचं बायोगॅस जनरेशन चालू केलं. आणि असं एक सगळं सेल्फ सस्टेनेबल मॉडेल आम्ही तिथे तयार केलं. 5 लाख लिटर पाणी तिथे स्टोअर करतो आम्ही.
3: अच्छा.
2: आणि मग जसं तुम्ही मला विचारलं की एज्युकेशनवर आम्ही भरपूर काम करतो, फक्त लेकरं सांभाळणं हा आमचा उद्देश नाहीये. जस्ट रनिंग अ शेल्टर अँड टेकिंग केअर ऑफ चिल्ड्रन, दिस इज नॉट अ स्नेहवन. स्नेहवन इज बियॉन्ड द क्लासरूम्स, बियॉन्ड द एज्युकेशन सिस्टीम.
3: येस,
2: आम्ही म्हणतो की मुलांमध्ये ईश्वराने प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं दिलंय, ते शोधणं हे शिक्षकाचं आणि पालकांचं काम आहे. आपण त्याच्यावर काही लादू नाही.
3: राईट.
2: तो वेगळा जीव आहे, वेगळा देह आहे, वेगळं शरीर आहे, सगळं तो वेगळा घेऊन आलाय. त्यामुळे त्याला एकसारखं सगळं तुम्ही कसं काय बनवू शकता, एका रेसमध्ये सगळ्यांना कसं काय पळवू शकता? तर त्यामुळे आमच्याकडे एज्युकेशन सिस्टीममध्ये आम्ही जसं गव्हर्नमेंटमध्ये सांगितलेलं की 10 वर्षाचा मुलगा 4th ला गेला पाहिजे, 12 वर्षाचा मुलगा 6th ला गेला पाहिजे, आमच्याकडे ती सिस्टीम नाही. आम्ही म्हणतो की ज्याच्या त्याच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार त्याला शिकू द्या. मग आमच्याकडे वेगळे वर्ग आहेत. जसं माऊली, मुक्ताई आणि आर्यभट्ट
3: असे
2: पहिली ते चौथीचे गट आहेत. त्याच्यानंतर पाचवी ते दहावीमध्ये भीम, अर्जुन आणि चाणक्य असे गट आहेत. त्याच्यामध्ये मग ह्या तीन गटांच्या वेगवेगळ्या स्पेशालिटी आहेत, वेगवेगळे विषय आहेत. ज्या मुलाला जसं आवडेल तो मुलगा त्या गटात जाऊन बसतो आणि त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर मग काम केलं जातं. त्याच्यानंतर जवळपास 17 प्रकारच्या लॅब आम्ही तिथे डेव्हलप केल्यात, म्हणजे मुलाला कपडे शिवण्यापासून कपडे धुण्यापर्यंत आणि मशरूम शेती उगवण्यापासून तर ए आय पर्यंत आम्ही सगळं शिक्षण तिथे देतो. सगळं प्रॅक्टिकली असतं मुख्य म्हणजे
3: सगळं करायला. मग तुम्हाला टीम हवी, शिकवणारे हवे आणि ते सगळे पण तज्ञ हवेत ना, की आणि दोन्ही हवं की त्यांना करण्याची हौस हवी आणि ज्ञान पण हवं ते. मग असं
2: बऱ्याच वेळेस काय होतं की आता जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आम्ही तिथे फार चांगली वापरतो. आमचा प्रत्येक मुलगा ए आय वापरतो. सातवीच्या मुलाने ए आय वापरून दोन वेबसाईट बनवल्या. ओपन ए आय ने वेबसाईटने त्याचं स्टोरी कव्हर केली इंस्टाग्रामला. 4-5 मिलियन लोकांनी ती बघितली.
3: अरे वा,
2: सातवीच्या मुलाने. तर आम्ही म्हटलं की याच्यामध्ये टॅलेंट ऑलरेडी आहे, आपल्याला फक्त मेंटरशिप करायची. त्यामुळे मुलं शिकतात आणि आपण त्यांना शिकवतो ही संकल्पना चुकीची आहे. मुलं ऑलरेडी ऑब्झर्व करतात. वातावरण आपण फक्त तसं क्रिएट करायचं असतं की मुलांना ती संधी मिळेल. मुलं प्रश्न विचारतील आणि प्रश्नांची उत्तरं शोधतील. मग उत्तरं शोधण्यासाठी आपण त्यांना मदत करायची.
3: राईट,
2: तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचं. मग आम्ही काय करतो की आमच्याकडे 10 मुलांमागे एक शिक्षक आहे रेसिडेन्शियल ठेवलेला.
3: ओके,
2: तो त्या सगळ्यांना मेंटर करतो इंग्लिशमध्ये, मॅथमध्ये, कम्प्युटरमध्ये. आता 2 जपानच्या मुली आहेत ज्या जपानहून मुलांना शिकवायला आल्यात. म्हणजे पहिलीचा मुलगा पण जापनीज शिकतो स्नेहनमध्ये. नुसतं मराठी आणि इंग्लिश नाही तर जापनीज पण शिकवलं जातं. मग तसे मेंटर्स आहेत जे मुलांना गाईड करतात, पण मुलं पण मुलांना गाईड करतात. जो आर्यभट्टमधला मुलगा असतो तो बाकीच्यांचा अभ्यास घेतो. त्याच्या सॉफ्ट स्किल, मॅनेजमेंट स्किल, लिडरशिप डेव्हलप व्हाव्या यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांना सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं जातं. म्हणजे आमचा 11वीचा मुलगा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतो, 9वीचा मुलगा स्नेहवनचं पूर्ण वॉटर मॅनेजमेंट सांभाळतो. किती पाणी लागतंय, आंघोळीला किती पाणी लागतंय, सेवेज वॉटर किती लागतंय, प्यायचं पाणी किती लागतंय, त्याचे फिल्ट्रेशन, हे सगळं 9वीचा मुलगा सांभाळतो. हे सगळं प्रॅक्टिकली मुलांना शिकवलं जातं.
3: आणि आउट ऑफ क्युरियोसिटी जी तुमची पहिली बॅच असेल, म्हणजे त्याला आता किती वर्ष झाले असतील?
2: जे मुलं पहिले तिसरीमध्ये आमच्याकडे आले होते लहानी, ते आता 10 वर्षामध्ये आता फायनल इयरला गेलेत.
3: अरे वा, नाईस नाईस. आणि तुम्हाला म्हणजे वाटतं आहे की जे तुम्हाला पाहिजे होतं जशी प्रगती, इट्स हॅपनिंग.
2: डेफिनेटली डेफिनेटली. आम्हाला काय पाहिजे होतं की आम्हाला असं वाटत होतं की मुलांनी मुलांचं पॅशन जगावं.
3: राईट,
2: मला असं वाटतं मुलांनी डॉक्टर बनावं म्हणून त्यांना डॉक्टर अजिबात बनवू नये. त्याच्यामध्ये ईश्वराने काही स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट दिले तर त्याच्यावर आपण पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून काम करावं आणि त्याची आवड निवड त्यानं ओळखावी. फक्त आर्ट एवढीच असते की त्यानं काहीही करावं पण ते बेस्ट करावं.
3: येस,
2: म्हणजे उगाच चाल ढकल करू नये. मग आमचा ओमकार नावाचा मुलगा आहे, तर तो काय झालं की त्याला कुकिंगची फार आवड होती. त्याच्या घरच्यांना वाटायचं की यानं इंजिनिअरिंग करावं, पण मी म्हणलं की नाही नाही नाही, तू वाईट इंजिनियर बनशील, तुला कुकिंग फार चांगलं जमतंय, तू तुझी ओळख निर्माण कर. आणि मग त्यानं हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि तो आज जयपूरच्या चांगल्या हॉटेलमध्ये शेफ आहे.
3: अरे वा, अगदी माझा प्रश्न हाच होता. आय वॉज गोइंग टू आस्क यू की इन द लाईक आउट ऑफ द सिस्टम इन द रिअल वर्ल्ड हाउ डू दे परफॉर्म. तर तुम्ही अगदी छान एक्झाम्पल दिलं.
2: तेच त्यांना रिअल लाईफ मधील शिक्षण देतो आम्ही. की मुलांना जनरली काय असतं की मुलांना ज्या डेलीच्या गोष्टी येतात त्या शाळेमध्ये शिकवतच नाही.
3: शिकवत नाही. राईट,
2: डेली लाईफमध्ये तुम्हाला काय लागतं? डेली लाईफमध्ये सगळ्यांना साइन कॉस्ट थिटा थोडी लागतं, पण जेवण सगळ्यांना बनवायला यायला पाहिजे.
3: राईट,
2: आहे का नाही? डेली लाईफमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग सगळ्यांना यायली पाहिजे.
3: येस,
2: आम्ही मुलांना 9वी-10वीपासून ड्रायव्हिंग शिकवतो. हाऊ टू डू सेफ ड्रायव्हिंग. एखादा चांगला इंग्लिश बोलायला शिकला आणि चांगला ड्रायव्हर झाला तर त्याला तिथे पण 50,000 नोकरी लागेल. त्याचं पॅशन असेल. मुलांना फोटोग्राफी शिकवतो, व्हिडिओ एडिटिंग शिकवतो. आम्ही आमच्याकडे सुद्धा आता एक कम्युनिटी रेडिओ चालू करतोय.
3: अरे वा,
2: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनी चालवलेला पहिला महाराष्ट्रातला रेडिओ. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी ते प्रेरित करतील एकमेकांना. असं
3: खूप छान. आणि बरेचदा काय होतं ना, जसं मी पुन्हा पुन्हा सांगते माझ्या, कारण गेले 20 वर्ष आई आधी ती आनंदवनात होती आणि ताई आणि बाबा असताना तिथे, तर त्यांच्याबरोबर काम केलं. मग ती पुण्याला आली आणि असंच तुमच्यासारखं सगळं. आणि एक एक्सपिरियन्स आम्हाला आला की बरेचदा काय होतं की मुलं येतात, सगळं खूप छान शिकतात आणि त्यांना खूप आवड पण असते, बट ॲट अ सर्टन पॉईंट हे ऑर्फनेज नाही आहे बरं, कारण की अंडर प्रिव्हिलेज्ड किड्स आहेत. मग कोणाची आई किंवा कोणाचे बाबा ते परत येतात आणि त्यांना घेऊन जातात अँड देन दे आर अगेन इन द सेम लाईफ, जे पण एक म्हणतो ना ढर्रे की जिंदगी. तर असं कधी झालंय का की
2: नाही? काय होतं की मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपल्याला 10 मधली बिल्डिंग जरी बांधायची असेल तर फाउंडेशन कच्चा असेल तर आपण 1 मधला सुद्धा बांधू शकत नाही. पण फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही त्याच्यावर काहीही बांधू शकता. आमच्याकडे जे मुलं येतात पहिली ते दहावीमध्ये आम्ही त्यांचं 10 वर्ष त्यांना इतके चांगले संस्कार देतो, चारित्र्य संपन्न गोष्टी शिकवतो, आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते सिस्टीम मध्ये जाणं गरजेचं आहे. इथे राहून कसं काय होणार?
3: नाही नाही, माझं विचारायचं हे होतं की म्हणजे ठेवतात लोक, कारण बरेचदा काय होतं,
2: नाही तुमचा मला प्रश्न कळाला. आमच्याकडे काय की शेतकरी जे आत्महत्या करतात ना त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही काम करतो, त्यामुळे त्याच्या पुढच्या ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणाची पण जबाबदारी आम्हीच घेतो. म्हणजे मुलगा 12वीपर्यंत
3: तुमच्याजवळ,
2: मुलं 12वीपर्यंत स्नेहवन मध्ये राहतात, मग 12वीनंतरचं जे पुढचं शिक्षण आहे ते पण स्नेहवन स्पॉन्सर करतं, त्यामुळे त्यांना आमची मदत एंड पर्यंत राहते.
3: राईट.
2: आणि त्यांचे रूट्स आम्ही घरचे कापत नाही. मला असं वाटतं की दिवाळीत 15 दिवस, उन्हाळ्यात 15 दिवस त्याने घरी जावं, बघावं, गावचे प्रश्न ऑब्झर्व करावे, त्याच्यातूनच सोशल लीडर्स तयार होतील. आणि ते आम्ही करतो. ते आईशी भी जोडलेले असतात आणि स्नेहवंशी जोडलेले असतात, दोन्ही गोष्टींशी ते जोडलेले असतात.
3: राईट. आणि पूर्ण ते थेट पोहोचतात,
2: एंड पर्यंत पोहोचतात, डेस्टिनेशन पर्यंत आम्ही घेऊन जातो त्यांना.
3: राईट. आणि

0: भेटेल की लहान लहान मुलं जिथं 2 एकरचा कॅम्पस 30 मिनिटांमध्ये सगळं स्वच्छ कसं करतात. आमचा 5वीचा मुलगा 20-20 लोकांची टीम हँडल करतो. त्याच्या सॉफ्ट स्किल इतक्या चांगल्या आहेत की तो 20-20 लोकांना सगळ्याला सगळा पूर्ण कॅम्पस 1 तास फिरून दाखवतो. मुलं छान आदरातिथ्य करतात. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मुलं मागच्या 10 वर्षापासून आमच्याकडे कोणीच मोबाईल वापरत नाही, कोणीच टीव्ही पाहत नाही. 15,000 पुस्तकांचं ग्रंथालय 5वी 7वीचा मुलगा वाचन करतो.
1: हो, मला ते विचारायचं होतं की लायब्ररीचं मी बघितलं आणि दॅट्स अ डिफरंट सिस्टम काहीतरी नावही.
0: हा, त्याला कंटेनर लायब्ररी, कंटेनरमध्ये लायब्ररी बनवलेली आहे. आणि त्याचा कन्सेप्ट असा आहे की प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवड्याभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो. किंवा ज्याला पुस्तक, ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यांना पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळे आमच्याकडे वाचन खूप होतं.
1: नाही, आणि भारतात बरेचदा म्हणजे असं होतं की आपल्याला आवड असते वाचायची पण तेवढं नसतं सुलभ ना. तर ही खूप छान आयडिया आहे,
0: आमच्याकडे खूप पाळलं जात.
1: आणि मग ही सगळी पुस्तकं तुम्ही मग कुठून सगळे?
0: ही सगळी पुस्तकं आम्ही देणगीदारांना किंवा चांगल्या लोकांना म्हटलं की तुमचं वाचन झालं आम्हाला द्या ना. आम्ही लायब्ररी 20 पुस्तकापासून सुरू केली, आज 15,000 पुस्तकं आहेत आमच्याकडे. बरं, वाचलं का नाही वाचलं कसं कळेल यासाठी पण आम्ही तिथे प्रयोग करतो. सगळे मुलं गोल रिंगणात बसतात आणि ज्यांना जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यांना 5 मिनिटं बोलायचं असतं.
1: किती छान,
0: त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, नॉलेज शेअरिंग होतं आणि असे खूप चांगले प्रयोग आम्ही तिथे.
1: पब्लिक स्पीकिंग प्लस एक इन्सेंटिव्ह असते की आपण की वाचलं ते शेअर करायचं सगळ्यांशी. हा, दॅट इज अमेझिंग. आणि मग हा एक प्रश्न येतो की मुलं आणि मुली, राईट? तर सगळेच आहे तुमच्या तिथे?
0: सगळेच आहेत
1: आणि अगदी बरोबरीने छान,
0: सगळे बरोबरीने छान राहतात. वी बिलीव्ह ऑन इक्विलिटी आणि जेंडर बायस पण नाहीये तिथे, काही कलर बायस नाहीये. त्यामुळे सगळ्यांना समान संधी देण्याचा आम्ही तिथे प्रयत्न करतो.
1: येस. आणि आपण हे सगळं छान छान बोललो पण अशा काही अडचणी किंवा चॅलेंजेस डू यू फेस?
0: प्रचंड चॅलेंजेस आहेत, प्रचंड अडचणी आहेत. पुण्याही शहरामध्ये 2 लेकरं सांभाळणं पालकांना अवघड जातं. ते आम्ही 100 मुलं सांभाळतो
1: आणि वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपचे,
0: वेगवेगळ्या म्हणजे पहिलीपासून 20 वर्षापर्यंतचे मुलं आहेत.
1: हो ना,
0: असं 6 वर्षापासून 20 वर्षापर्यंत म्हणजे 17 टाईपचे प्रकार आहेत तिथे वयाचे. तर त्यामुळे काय होतं की लहान मुलासोबत लहान बनावं लागतं, मोठ्या मुलासोबत मोठं बनावं लागतं. हे झाले समजा मेंटल प्रॉब्लेम. फिजिकल ताण खूप असतो, प्रचंड काम असतं. सगळेजण सेवावृत्तीने व्हॉलंटियर्स भेटतील असं नाहीये किंवा पेड सर्व्हिसेस करणारे किंवा स्टाफ भेटेल असं नसतं. त्यामुळे स्वतः डेडिकेटेडली काम करावं लागतं. तिसरं म्हणजे एवढं सगळं कुटुंब सांभाळायला 100 लोकांचं प्रचंड आर्थिक पाठबळ लागतं, इकॉनॉमिकल सपोर्ट लागतो. ते सगळं जमावाजमी करावं लागतो आणि त्याच्यातून चांगले माणसं जोडावे हा एक अपेक्षा असते. चांगल्या लोकांपर्यंत काम पोहोचलं त्याच्यातून चांगले लोक जोडले जातील आणि अजून जास्त मुलांसाठी काम करायला संधी मिळेल असं वाटतं.
1: आणि तुम्हाला तर इतके अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि इतक्या जागी तुमचं खूप नाव आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा तो माझ्यासाठी की तुमचा मी अमिताभ बच्चन बरोबर फोटो बघितला. सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स?
0: बिग बीन सोबत आम्हाला बोलायला त्यांनी एक, त्यांनी कौन बनेगा करोडपती मध्ये एक फोर्स फॉर द गुड हिरोज म्हणून एक पुरस्कार अवॉर्ड चालू केला होता.
1: हो,
0: मला अचानक फोन आला की तुम्हाला तो पुरस्कार द्यायचा आहे आणि तुम्ही याल का 13 तारखेला. तो म्हटलं चालेल ना, तर म्हणजे दोघंही या. आम्ही दोघंही गेलो होतो, आम्हाला त्या व्हॅन मध्ये बसवलं. आमचा पहिला एक्सपिरियन्स होता, आम्हाला धडधड वाटत होतो की म्हणलं अमिताभ बच्चनला आपल्याला भेटायचंय कसं काय होणार. आणि मग आम्ही त्या तिथे आम्हाला त्यांनी एकदम छान असं सेंटरला बसवलं आणि मुद्दाम तुमच्याकडे म्हणले आता तुमच्याकडे ते फोकस करणार, तुम्हाला प्रश्न विचारणार, ते शोधणार कुठे गेले म्हणून. तर आम्हाला इतकी क्युरिसिटी होती की म्हणलं एवढा मोठा माणूस असं सगळं करणार
1: आहे.
0: आणि ही इज व्हेरी एनर्जेटिक. ऍट द एज ऑफ 84
1: राईट,
0: ही डू डेली 4-5 hours रेकॉर्डिंग डेली. तर त्यामुळे त्यांच्याकडे इतकी एनर्जी होती, प्रचंड असे वेगानं धावत आले. छान असं जे सगळं बघतो आपण 60व्या वर्षी पण आणि 84व्या वर्षी पण त्यांची सेम एनर्जी होती. कार्यक्रम झाल्यानंतर मग पुरस्कार दिल्यानंतर मग ऑफ द रेकॉर्ड ऑफ द कॅमेरा मग आम्हाला बोलले ते इतना अच्छा काम करते आप, मेरी दुआएं और मुझे डेफिनेटली लव टू कीप इन टच. उन्होंने हमारा नंबर लिया, ब्रोशर लिया, ग्रीटिंग्स लिए और सेपरेट दूसरा एक फोटो लिया. अवार्ड का तो फोटो था ही लेकिन दूसरा भी एक फोटो लिया.
1: अरे वाह.
0: और फिर उन्हें ब्लेसिंग्स देने के बाद हमें एनर्जी मिली कि नहीं नहीं समाज में अच्छे लोग हैं, अगर वो आपको आशीर्वाद देते तो आप सौभाग्यवान है, लेकिन उनके आशीर्वाद कभी जाया नहीं जाने चाहिए. उनको कभी ऐसा नहीं लगना चाहिए कि हमने गलत आदमी को आशीर्वाद दिए. तो वी हैव टू वर्क हार्ड मोर एंड मोर, वी नीड टू सपोर्ट द चिल्ड्रन.
1: राइट राइट. आमच्या ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला आणि हा शो इतक्या कंट्रीज मध्ये जातो, तर व्हॉट विल बी युअर मेसेज?
0: माय मेसेज विल बी इज दॅट की आप अगर ये शो सुन रहे हैं, जिसको लगता है कि मैं बहुत अच्छा काम कर रहा हूँ.

0: मेरी जिंदगी बहुत अच्छी है, मैं पैसे है, तो वो टेम्पररी है।
1: हाँ
0: जिसको लगता है कि मेरे लाइफ में बहुत स्ट्रगल है, जॉब नहीं है, अच्छा एजुकेशन नहीं है, पैसे नहीं है, वो भी टेम्पररी है। दोनों भी चीज़ें टेम्पररी रहने वाली है। अच्छा दिन भी चला जाएगा, बुरा दिन भी चला जाएगा, लेकिन अगर ये दोनों भी सिचुएशन ने आपने अगर दूसरे के बारे में थोड़ा भी सोचा
1: राइट
0: और आपने अगर दूसरे को हेल्प करने की कोशिश की, तो दैट विल बी योर सोल हैप्पीनेस, और वो परमानेंट टिका रहेगा। और मुझे ऐसे लगता है कि व्हाट गोज अराउंड कम्स अराउंड। आप एक अगर एक सीड लगाओगे तो आपको पता नहीं कि आपके झाड़ को फिर से कितने फ्रूट्स लगेंगे। तो आप अच्छा करिए, आप स्नेहवन की वेबसाइट पे जाइए, वहाँ पे देखिए और स्नेहवन के साथ जुड़ जाइए। और हमें ऐसे लगता है कि ये बुजुर्ग लोगों का काम नहीं है। आपने जैसे पहले मुझे बताया था कि आप, मुझे लगा कि अशोक देशमान इज मोर देन 60, तो ये 60-70% वाले एज के लोगों का काम नहीं है। 70 एज में तो आपके कमर का दर्द होगा, घुटने का दर्द होगा, आप क्या काम करेंगे समाज के लिए?
1: बट दे पण ट्रू नहीं है। हाँ, माय मॉम इज गोइंग टू बी 90, म्हणजे मी एक स्टार्टिंग स्टार्टिंग सांगते।
0: हां हां हां,
1: हर नेम इज मालती निमोणकर आणि ती आता 90 ची होणार। आणि तुम्ही जसं बोलताय त्याच एनर्जीनी ती बोलते,
0: बट सी स्टार्टेड
1: आमच्यासारख्या लोकांना ऐकायला हवं, तुमचं पण आणि त्यांचं पण।
0: बट डू यू नो सी स्टार्टेड ऍट द एज ऑफ व्हाट,
1: व्हेरी यंग एज।
0: तो मुझे ऐसे लगता है कि जो बाग का फूल रहता है ना, वो जितना ज्यादा ताजा रहता है वो ज्यादा सुगंध देता है। तो ज्यादा ताजे टाइम पे आप शुरू करो।
1: यस, लेकिन आजीवन
0: रहता है। आपकी माम आप 90 की है क्योंकि वो कर्मा की एनर्जी उनके साथ है।
1: हाँ,
0: है कि नहीं?
1: यस,
0: तो वैसे 90 के भी लोग हैं दूसरे, लेकिन वो उनकी इतनी एनर्जी नहीं है उनके पास।
1: बिल्कुल सही,
0: ये कर्मा एनर्जी रहती है। तो आप जितना जल्दी चालू करोगे ना, एट द एज ऑफ 20 आप स्टार्ट इट गिविंग बैक टू सोसाइटी, एंड देन यू विल रियलाइज कि कितने अच्छे लोग आपको जुड़ जा रहे हैं ऑटोमेटिकली। अच्छे एक्सपेरिमेंट, अच्छे अनुभव आपको आते हैं कि आपके साथ ऑटोमेटिकली अच्छा होता है।
1: या टू थिंग्स टू लर्न फ्रॉम यू, कि पहला म्हणजे की आपण आपलं सगळं झाल्यावर नंतर कधीतरी नक्की करू असा विचार न करता ते आजच करायचं।
0: yes, yes.
1: आणि दुसरा म्हणजे हा विचार नाही करायचा की अरे आपल्याजवळ इतके साधनं नाही आहेत किंवा काही नाही, जे आहे त्याच्यात सुरू करायचं। और कहते ना की ते
0: जो प्राप्त है वही पर्याप्त है। मुझे ऐसे लगता है की मेरे माताजी पिताजी मुझे बोलते थे कि अगर आपके पास एक रोटी है ना, तो आप एक निवाला देने की कोशिश करिए, तभी आपके पास 10 रोटियां होने के बाद आप एक रोटी दे सकते हैं, क्योंकि वो वृत्ति होती है देने की।
1: Yes.
0: I want to give something to society.
1: Yes.
0: वो एक नेचर बनता है, आपकी वो वृत्ती बनती है, तो ते होना फार गरजेचे।
1: खरंच
0: वृत्ती एकदा डेव्हलप झाली ना, की मग तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये 100 कोटी असतील तरी तुम्ही 1 रुपया देऊ शकत नाही, मग असं ती वृत्ती डेव्हलप झालेली नसते।
1: खरंच, तर आज इथून स्टॅनफर्ड KGSU ह्या स्टुडिओ मधून तुम्ही तुमच्या सगळ्या तिकडच्या मुलांना काय इथून म्हणाल?
0: मी त्यांना एकच सांगेल की स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचा जो हा शो आहे तुम्ही सगळेजण ऐकाल, पण मी परत येणार आहे तुमच्यासाठी, कारण की हे जग जे आहे हे जग वेगळं आहे। आपल्याला अजून काम करायचंय, आपल्याला अजून गरजू लेकरांपर्यंत पोहोचायचंय। त्यामुळे हा टूर जो आहे तो फक्त लेकरांच्या भविष्यासाठी आहे, इथे एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेला नाहीये। मी परत वापस येतोय, मला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे स्वप्न सगळे तिथे आहुती द्यायला तयार आहे।
1: आणि मला त्यांना सांगायचं आहे की एकही मिनिट तुम्ही इथे वेस्ट नाही करत आहात, किती लोकांना भेटत आहात, कुठे कुठे जातात, फक्त त्यांच्यासाठी। आणि एक छोटासा मेसेज अर्चनाजींसाठी।
0: अर्चना, थँक्यू सो मच, तू माझ्यासोबत नसली असती तर हे काम मला करता नसतं आलं। आणि मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक अर्चना असते जिच्यामुळं आपण काहीतरी करू शकतो। स्त्री नारी तू नारायणी आपल्याकडे म्हटलं जातं, ती नारायणी आपल्या सोबत असते, ती आपल्या पाठीशी असते, कधी आई होऊन, कधी बायको होऊन, कधी मुलगी होऊन, कधी गुरु होऊन, ती सोबत असते। त्यामुळे आपण काम करू शकतो। तुमच्याकडे मातृत्व दिलेलं आहे, आमच्याकडे पुरुषार्थ आहे, पण ते पुरुषार्थ आम्हाला गाजवण्यासाठी मातृत्वाची सोबत लागते। त्यामुळे तुम्ही सोबत आहात म्हणून आम्ही काम करू शकतोय। सो थँक्स टू ऑल अर्चना।
1: येस येस, आणि पुरुषार्थ आणि मातृत्व आणि ह्या सगळ्याचं मला एक वाटतं ना की यू हॅव टू रेज अ किड हू कॅन थिंक लाईक दॅट, है ना? ऍट द एंड दॅट्स व्हॉट मॅटर्स, म्हणजे पुढची पिढी, मग त्यांची पुढची पिढी।
0: डेफिनेटली।
1: आणि तसंच हे पुढे वाढत
0: जाणार.
1: तर मला हेच वाटतं की सगळ्यांनी आज इन्स्पायर व्हावं आणि असं काम तुम्ही पण करत
0: राहावं
1: आणि आम्ही पण करत राहावं.
0: थँक्यू सो मच.
1: आणि आज मला अनिता कांतजींना थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्यांच्यामुळे म्हणजे पहिली मला तुमची माहिती सगळी मिळाली. मग विनायकजी, विनायक फडणवीसजी, मग संजय पोळजी आणि आपण अजून
0: अनिलजी.
1: अनिलजी
0: मला चौघांनाही, अनिताताई, विनायक दादा, संजय काका आणि मलाही अनिल काकांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आणि स्पेशली थँक्यू तुमच्या दोघांचे, तुमचे की तुम्ही मला ही संधी दिली. इथून जगाच्या एवढ्या मोठ्या विद्यापीठातून मला आज बोलण्याची संधी मिळते.
1: नाही, आशिषचं आणि माझं हे खरंच इट्स अन ऑनर, इट्स अ प्रिव्हिलेज. आणि त्या चौघांनी पण आणि तुम्हाला घेऊन इथे आले, इतक्या बिझी तुमचा कार्यक्रम, त्याच्यातनं तुम्ही वेळ काढला.
0: प्रसाद पानवलकर आणि बीएमएम कन्व्हेन्शनचेही आभार की त्यांनी ती मला संधी दिली या बीएमएमला यायची. आणि सगळ्या मराठी बांधवांचे आभार की ज्यांनी इथे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करून.
1: येस. आणि तुमच्या आईबाबांचे, अर्चनाच्या आईबाबांचे आभार की असे त्यांनी छान रेस केले की म्हणजे तुम्ही इतकं सगळं करता आणि आता यू आर डुईंग द सेम थिंग अँड यू आर रेजिंग अ न्यू जनरेशन अँड विच इज सच अन इन्स्पायरिंग थिंग टू डू. आणि कविराज शैलेंद्रचं गाणं आहे ना, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, जीना इसी का नाम है. आणि इतकी मोठी गोष्ट आणि ती इतक्या यंग एजमध्ये समजणं आणि त्याच्यावर काम करणं, म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की एक अशोकजी असे एक एक करून एकही आले ना तरी खूप होतं. तर मला वाटतं की आजच्या ह्या टॉकनंतर तुमच्याहून इन्स्पायर होऊन अजून एकही अशोकजी पुढे गेले तर आपल्याला वाटेल की चला
0: है ना.
1: आणि आता आपली पुढची भेट स्नेहवन इथेच होणार.
0: सगळ्यांना निमंत्रण आहे की अमेरिकेतल्या सगळ्या बांधवांनी, विद्यार्थ्यांनी स्नेहवनला जरूर भेट द्यावं. स्नेहवन सगळं सोशल मीडियावर आहे. थँक्यू सो मच.
1: थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. असंच तुम्ही पुढे, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही इतके यंग आहात, आशीर्वाद म्हणू शकता.
0: आशीर्वादच म्हणायला पाहिजे.
1: खूप आशीर्वाद तुम्हाला.
0: सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायलाच मी आलो. यस, थँक्यू.
1: तुमच्या टीमला. And this is KZSU Stanford 90.1 FM. I'm Pranjali and you are listening to Chai Time and we were talking about Snehavan. And aaj aaple guest hote Shri Ashok Deshmane ji. Parat ekda Ashok jinsa, Archana jinsa aani tancha sampurna team sa khub khub abhinandan aani khub thank you. And let us meet again and let's keep spreading the love.
0: Thank you.
1: Ashok ji.
0: Thank you.
1: Thank you very much.